रागमाला राग एक संग पंच बरंगन संग अला पै आठो नंदन प्रथम राग पैर होवे कर ही पंच रागनी संग उचर ही प्रथम

विचारा तू घट घटे अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

नौ जल पाछ हरियो अंगूर जिसते उपजै तिसते बिनसै घट घट सच भरपूर आपे मेल मलावही साचे महल हदूर साहे साहे तुझ संभला कदे ना वसारियो ज्यो ज्यो साहब मन वसै गुरमुख अमृत पियो मन तन तेरा तू धनी गर्भ निवार समेव जिन एहो जगत उपाया त्रिभवन कर आकार गुरमुख चानन जानिए मनमुख मुग्ध गुबार घट घट जोत निरंतरी।

गुर मिले कृष्णा यज्ञ बुझाए, गुर ते शांत वसै मन आए, गुर ते पवित पावन सोचो होए, गुर ते शब्द मलावा होए, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहिए दाता एक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआर री महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सतसंग मलाई, हर गुण गावै बैस सो थाई रहाउ, जलो एह जिहवा दूजै पहाई, हर रसना चाखै फीका अलाई, बिन बूझे तन मन फीका होए, बिन नावै दुखिया चलिया रोए, रसना हर रस चाखिया।

ऐसा प्रभ त्याग अवर कत लाग हो, गुर प्रसाद नानक मन जाग हो, जे प्रसाद तू प्रगट संसार, तिस पव को मूल

नाही, पांच तात तह नाही, एड़ा पिंगला सुखमन बंदे, ए अवगण कत जाही, तागा टूटा गगन बिनस गया, तेरा बोलत कहां समाई।

या देखा सूझ बूझ ना पावे, बिन नावे मन तृप्त ना आवे, जो जन्मे से रोग व्यापे, हमे माया दुख संतापे, से जन बाचे जो प्रभ राखे, सतगुर सेव अमृत रस चाखे, चल तो मन राखे अमृत चाखे, सतगुर सेव अमृत शब्द पाखे, साचे शब्द मुक्त गत पाई, नानक विचों

ते सब तेरे बिन सेवा फल किसै नाही दुख सुख भाणा तेरा होवै बिन नावै जीओ रह नाही मत विच मरण जीवन।

बैठत उठत सोवत जागत विसर नाही तू सास ग्रासा रहाऊ राख राख शरण प्रभ अपनी।